गुरमुख आखे गुरमुख बूझे गुरमुख एको जाने रारे रव रहा सब अंतर जेते किए जनता जंत उपाय तंत्र।

आहे न मोरा, मोहे अनाथ निर्गुण गुण नाही, मैं आयो तुमरा तोरा रहाओ। बल बल बल बल चरण तुम्हारे, इहा उहा तुम्हारा जोरा, साध संग नानक दर्श।

सहाओ, आप सहाय होआ, सच्चे दा सच्चा टोआ, आप सहाय होआ, सच्चे दा सच्चा डोआ, तेरी भगत वड्याई, पाई नानक प्रभ सरनाई, सोरठ महला पंजवा, सतगुर पूरे भाणा, ता जपया नाम रमा

तेरा नाम है आधारा रहाओ करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू बहंद तू विशी।